एफएम बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरे सोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ, शक 1948 अर्थात 26 मे 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:58 होत आहेत. आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगल ध्वनीनं.

श्रोतेहो, आताच आपण साधना सरगम आणि साथीदारांच्या सुरात आशिष विलेकर यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं शैलेश दानी यांनी.

श्रोते हो आताच आपण राणी वर्मा आणि साथीदारांच्या सुरात गदी माडगुळकरांची शब्दरचना ऐकली. संगीतील सी रामचंद्र यांनी या गीतासोबतच आजचा भक्ती संगीताचा प्रवास आपण इथेच थांबूयात. नमस्कार.

एफ एम बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेहो, आज सकाळी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम आपण जाणून घेऊयात. सकाळी 6:40 विचारपुष्पा अंतर्गत गैरसमज या विषयावर चिंतन ऐकू शकाल. लेखन रोहिणी थिटे यांचा, तर वाचक स्वर आहे रेखा शेटे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. सकाळी 6:55 तीन विशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:45 नाट्य संगीताचा आनंद आपणच घेता येईल. तर सकाळी 8:40 लोकसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात पर्यावरण, प्राणी आणि पक्ष्यांचं महत्व याविषयी अतुल दिगंबर तिखे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेल्या बातचीतीचा ऐकू शकाल. हा कार्यक्रम पुनर्प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोतेहो, सकाळी 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आपणास ऐकता येईल. सकाळी 11:00 गीतगुंजांतर्गत स्मृतिगंधमध्ये अभिनेता अभिनेत्री पार्श्वगायक संगीतकार निर्माता दिग्दर्शक यांच्या माहिती आणि गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल.

0: दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे होते आज प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोते हो, आता जाणून घेऊया उद्या म्हणजे 27 मे 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. सकाळी 1:53 सांकेतिक धोरणे आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. 5:55 वंदे मातरम प्रारंभिक उद्घोषण आणि मंगलध्वनी आपण ऐकू शकाल. 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपणास घेता येईल. तर 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकू शकाल. सकाळी 6:40 विचारपुष्प अंतर्गत प्राध्यापक राग जाधव यांच्या स्मृती दिनानिमित्त चिंतन ऐकू शकाल. लेखन बाबूराव उपाते यांचा, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 8:40 मराठी गझलचा आनंद आपणास घेता येईल. सकाळी 10:00 विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम प्रसारित होईल. संकलन निर्मिती समिता खाकरे यांची, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर सकाळी 11:00 गीतगुंजन अंतर्गत आपकी फरमाइश मध्ये श्रोत्यांच्या फरमाइशी हिंदी आणि मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, हे होते 27 मे 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. FM 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प.
1: एखाद्या शब्दाचा प्रसंगाचा हेतूचा चुकीचा अर्थ लावून त्यावर दृढ विश्वास ठेवणं म्हणजे गैरसमज. गैरसमज ही अशी थिणगी आहे जी क्षणात वणव्यात रूपांतरित होऊन होत्याचं नव्हतं करून टाकते. एक जण बोलतो, दुसरा ते ऐकतो, पण हे तेवढ्यावरच थांबत नाही. कारण बोलणाऱ्याकडून जे शब्द निघतात ते ऐकणारा कोणत्या स्वरूपात स्वीकारतो हे सांगता येत नाही. लोक सांगतात एक, मात्र ऐकणारा आणि पाहणारा त्या गोष्टीचा स्वतःला अभिप्रेत असणारा अर्थ घेतो आणि तोच मनात धरून बसतो. त्यामुळं बघता बघता अर्थाचा अनर्थ होतो. असं घडताच संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो, मनामध्ये कटुता निर्माण होते आणि वितुष्ट येतं. त्यानंतर पुन्हा जर योग्य संवाद साधला गेला नाही तर कित्येक दिवसांपर्यंत गैरसमज दूर होत नाहीत. ही शृंखला अविरत सुरूच राहते. समजा आपल्याला कोणी 4 येणार म्हणून कबूल केलेला असेल आणि येणारी व्यक्ती 4:05 तरी येत नाही, मग आपण त्या व्यक्तीविषयी ती अशीच आहे तशीच आहे, येणार नाही हे कळवायला काय झालं, असं काही बाही बोलून गैरसमज करून घेतो. वास्तविक येणाऱ्या व्यक्तीची काही महत्वाची अडचण असते म्हणून आलेली नसते, पण आपण मात्र त्या व्यक्तीविषयी गैरसमज करून घेतो. असंच होत असतं. तसंच घटना जशी घडली तशी ती न पोहोचल्यानं त्या घटनेकडं ज्या नजरेनं ज्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं त्यानुसार अनुमान लावलं जातं. आपले तर्क वितर्क आपण त्यात मिसळतो किंवा काही गोष्टी गाळून एक नवी कथा बनवतो आणि तीच आपल्याला खरी वाटते. पण जेव्हा आपल्याला वास्तव आणि पूर्ण बाब समजते तेव्हा गैरसमज दूर होतात, पण तोवर खूप उशीर झालेला असतो. बऱ्याच वेळा समोरच्या माणसाच्या शब्दांना

0: स्वतःच अर्थ लावून काही जण गैरसमज करतात. UK वगैरे शॉर्टफॉर्म मध्ये बोलणारा UK उत्तराखंड म्हणत असतो, पण ऐकणारा UK म्हणजे युनायटेड किंगडम असा अर्थ काढून बोलणाऱ्याला खोटं पडतो. त्यासाठी शब्दामध्ये न अडकता त्यामागील अर्थ जाणण्याचा प्रयत्न केल्यास गैरसमज होणार नाहीत. बहुसंख्य नात्यांमध्ये गैरसमजाचं एकमेव कारण म्हणजे अनुमान लावणं. प्रत्येक जण म्हणतो, या घटनेत आमची काहीच चूक नव्हती, त्यांचीच चूक होती. अनुमान लावल्यानं राईचा पर्वत केला जातो. तसं पाहिलं तर गोष्ट क्षुल्लक असते, पण ती गैरसमजामुळं रौद्र रूप धारण करते. अशा वेळी मात्र काही लोक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि सुयोग्य संभाषण झाल्यावर त्यांना समजतं, अरे समोरचा काही वेगळं सांगू इच्छित होता. समोरचा जे सांगतो ते तसंच आहे तसं ऐकलं आणि त्यात स्वतःचं असं काही न मिसळता किंवा न वगळता स्वीकारलं तर गैरसमज होत नाहीत. कोणत्याही नात्यांमध्ये एकमेकांबद्दल काही अपेक्षा असतात आणि अपेक्षा भंग झाला की गैरसमजांना सुरुवात होते. खरं तर प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र व्यक्तिमत्वाची असते. प्रत्येकाच्या काही वैयक्तिक सवयी आवडीनिवडी असतात. त्या स्वीकारण्याची तयारी नसेल तर तिथं गैरसमज मूळ धरू लागतात. कुटुंबातही नात्यांमध्ये पूर्वग्रह अनुमान काढून गैरसमज करून घेतले जातात आणि मग दुरावा निर्माण होतो. आपापसातले नकारात्मक विचार वाढत जातात. काही वेळा सूड भावना जागृत होते. मनातल्या गैरसमजांबद्दल वेळीच जागरूक होऊन समोरासमोर बसून मोकळेपणानं बोलून प्रश्न सोडवता येतात. म्हणतात ना, तोडणं सोपं पण जोडणं अवघड. वेळीच जर मन जोडली गेली तर नाती जोडणं मुळीच अवघड नाही.
1: श्रोते हो, आताच आपण विचारपुष्प अंतर्गत गैरसमज या विषयावर चिंतन ऐकलत. लेखन होतं रोहिणी थिटे यांचं, तर वाचक स्वर होता रेखा शेटे यांचा. FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत. श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
1: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हा म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा साठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत, म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमधलं, तर तेही

0: इन्फेक्शन तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारे संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, तर सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ऍटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
0: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅडचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजिबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंग मध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणं ही सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्युअल कप म्हणून आहे, सध्या ऍडव्हान्स मध्ये आहेत. मात्र मेन्स्युअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारा कॉटन पॅड्स, म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे, कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाइट की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार. मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साइड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय?

तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो, जो कार्बन डायऑक्साइड पेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गाई, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साइड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमान वाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहे. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद. जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आता सपन आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाले आहेत. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोतेहो, आजच्याच दिवशी सन 1896 मध्ये निकोलस रशियाचा झार बनला. सन 1986 मध्ये युरोपियन समुदायाने नवीन ध्वज अंगीकारला. सन 1989 मध्ये मुंबई जवळच्या न्हावा शेवा बंदराचे आजच्याच दिवशी उद्घाटन झाले. सन 1999 रोजी श्रीहरिकोटा येथून PSLV-C2 या ध्रुवीय उपग्रह वाहकाने भारताचा ISP-4, कोरियाचा किटसॅट आणि जर्मनीचा DL-8 टपसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचवलेत. सन 2014 रोजी माननीय नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून हाती सूत्र घेतली होती. सन 2022 रोजी गीतांजली श्रीलिखित रेत समाधी या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरित टॉम्ब ऑफ सेंट पुस्तकासाठी 2022 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आजच्याच दिवशी मिळाला. सन 1885 मध्ये नाटककार, कवी आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म झाला. सन 1902 मध्ये नाटककार आणि साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल उर्फ कुमुद बांधव यांचा जन्म झाला. सन 1906 रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पियरी पाल यांचा जन्म झाला. सन 1930 रोजी भारतीय इराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक करीम इमामी

यांचा जन्म झाला. सन 1937 रोजी भारतीय अभिनेत्री आणि गायक मनोरमा यांचा जन्म झाला. सन 1938 रोजी भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बी विक्रम सिंग यांचा जन्म झाला. सन 1956 रोजी भारतीय शिक्षणतज्ञ ज्योती कोकटे यांचा जन्म झाला. सन 2000 मध्ये चित्रकार प्रभाकर शिरूर यांचं आजच्याच दिवशी निधन झालं. सन 2019 रोजी थायलंड देशाचे 16वे पंतप्रधान थाई जनरल आणि राजकारणी प्रेम तीन सुलानोडा यांचं निधन झालं. सन 2011 मध्ये जामखेड मॉडेलचे जनक पद्मभूषण रॅमन मॅक्सेसे पुरस्कार रणजीकांत आरोळे यांचं निधन झालं. सुविचार, संधी ही नेहमी समंजस माणसाची बाजू घेते आणि त्यालाच ती लाभतेही. तर श्रोते हो, हे होते आजचे ठळक दिनविशेष. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

हे तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोते हो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
4: आजच संपर्क करा।

तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप. श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी,

आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला, त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया, चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

0: शोधताय? फोन उचला FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
3: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.
4: श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721 299 1038. क्रमांक पुन्हा एकदा 0721 299 1038. श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
5: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहा. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावतीतर्फे

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित.

FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो सकाळचे 7:07 आणि 17 सेकंद झाली आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।

0: शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहिला तर कायम खुशहाल।
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान, राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन। राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार, पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार। नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1580 रुपयांचा भाव निश्चित आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले। पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं। यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले। उपराष्ट्रपती सी

0: राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिलाय तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळ आहे आजच्या घडीला, त्यांनीही मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी हा भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
0: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग ॲथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव

सगळ्यांना नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1300 ते 1350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीषा हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकण्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदत कार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1500 रुपयांचा भाव निश्चित आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: घर का पता है यार धुंधे धुंधे परेशान हो गए
3: तो कटिंग
4: ही कुठली स्टाईल बिडी सिगरेट पिणं गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा
5: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर
6: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय अंधार अंधार आणि फक्त अंधार
7: खरे ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं
6: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर
7: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया
6: मृत्यूनंतरही जग बघूया चला नेत्रदान करूया आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ
4: श्रोते हो आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास
8: FM 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र श्रोते हो सकाळचे 7:25 होत आहेत आता दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते. आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती

0: त्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन, यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्त्वाचं आहे आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती हे खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित्व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, दळवण यंत्रणा ती बंद पडते आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला आपत्ती असे संबोधतो.
0: प्रकारही असतील ना सर आपत्ती?
1: नक्कीच. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, अवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात, असे मानवनिर्मित अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
0: सर, या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
1: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत. एक आपत्ती पूर्व काळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वी सकाळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीचे पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा असतात किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी, या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्व काळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काळ असतो रिस्पॉन्स, रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमी कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणार नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती अवलंब त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉकड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होत.
0: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
1: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमतः दृष्टिकोन असतो की जीवित व वित्तहानी कमी करणं, त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिएक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं, परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोएक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारला आहे. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
0: नक्कीच, आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते काय सांगाल याविषयी?
1: कुठल्याही आपत्तीची जर पूर्व सूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलं आहे आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशपातळीवर काम करणाऱ्या, उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वाईस आहे,

सी आहे, NRSC आहे, या वेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलं आहे आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुरा काळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या

0: काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सी सोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण, आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
1: नक्कीच, म्हणजे पूर्व सूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
0: नक्कीच,
1: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते, कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे, तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीने?
0: नक्कीच, महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र, कार्यकालन केंद्र, यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधन वापरतोय. मोबाईल फोन असेल, सॅटेलाईट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, व्हीएचएफ, अशा वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात, त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण जिओ DSS सेंटरमध्ये आणला आहे, आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे, आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता, कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केला आहे. याशिवाय आपण सॅटेलाईट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 मध्ये जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिनेमादीकडे वसले, त्याच्या तिथं पूर येण्याचे आपण 48 तास अगोदर सूचना दिली, आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं, त्यामुळे की शून्य आपत्ती मृत्यू आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधनं आहे त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
1: नक्कीच, म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवित हानी ही टळते आहे, हे फार महत्वाचं आणि मुलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि NDRF असेल किंवा SDRF असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो, या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल?
0: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं, त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुंभक देतो तिथे. त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपले NDRF, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांच्या आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम NDRF आहे आणि 6 टीम SDRF आहेत, यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा NDRF आणि SDRF कडनं ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं, त्यावेळेस आपण भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आहे, आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक.
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला
0: येतात, कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयाने काम केलं, तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
1: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा.
0: नक्कीच,
1: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय, देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
0: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे, कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक हे महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 ला उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला, आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत 16 विभाग त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत, आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

0: आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे, जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी, असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमात ना मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात. कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल
1: श्रोतेहो, आताच आपण अनुरूप दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: कुठे आहे
3: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी KYC अपडेट?
2: हे तर झटपट काम आहे.
3: कसं?
2: जर KYC डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
3: आणि बाकी चेंजेस
2: घरी बसून व्हिडिओ KYC किंवा आधार OTP बेस्ड eKYC ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
3: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. RBI सांगते.
4: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
1: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं या वर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
7: नमस्कार.
6: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
7: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटत. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 मध्ये माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
6: ओके.
7: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 मध्ये सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 मध्ये माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
6: अच्छा.
7: 2015 मध्ये मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
6: श्रोतेहो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2-4 करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79

0: 91 1800 267 6981 1800 267 7991 आमची वेबसाईट www.anurupviwah.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा,
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा,
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 6981 1800 267 6981 1800 267 7991 आमची वेबसाईट www.anurupviwah.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आताच आपण अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्य संगीत.

0: ಪ್ರೇಮನಾಥ ಸುಂದರ ತುಜಿ ನಮೂತಿ ಕಾಮಲ ಪ್ರೇಮನಾಥ.
1: श्रोतेहो आता आपण राम मराठे यांच्या सुरात विद्याधर कोकळे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी.

श्रोते हो, आताच आपण भालचंद्र पेंढारकर यांच्या सुरात विद्याधर गोखले यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. या गीतासोबतच नाट्य संगीताचा प्रवास आपण इथेच थांबूयात. नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि IPL स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आले आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र

देशातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग ऍथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच

करण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांगी अथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्या दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मान चिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांचू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शहा बिकानेर मधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृह मंत्रालय, राजस्थान सरकार आणि BSF चे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 मे रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या BSF च्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनने म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराण सोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराण सोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेले करार आहेत. त्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. CNG च्या दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता CNG चा दर प्रति किलो 83 रुपये 9 पैसे झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीर मधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस,
राष्ट्रीय आणि राज्य

0: आपत्ती निवारण दलाने एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवले. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून या संदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत.

0: श्रोते हो, आताच आपण वेसवकर आणि साथीदारांच्या सुरात हे लोकसंगीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं विजय काठीन यांनी.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381

श्रोते हो, आताच आपण वेसवकर आणि साथीदारांच्या सुरात हे लोकसंगीत ऐकलं. संगीत दिलं होतं विजय काठीन यांनी. या गीतासोबतच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.

0: काय शोधताय? फोन उचला, एफ एम लावा आणि 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वरही. आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत कार्यक्रम नमस्कार अमरावती. हा कार्यक्रम पुनर्प्रसारित करीत आहोत.
4: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
5: श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहात पर्यावरणातील जैवविविधता, प्राणी आणि पक्ष्यांचं महत्व या विषयावर पर्यावरणवादी अतुल तिखे यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
0: श्रोतेहो नमस्कार, आजच्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, काम करणारा प्राणी म्हणजे माणूस. काम करत करतच माणूस स्वतःला घडवत गेला, कामाचं स्वरूप बदलत गेलं आणि माणूसही बदलत गेला. माणूस बदलत गेला आणि कुटुंब व्यवस्था बदलली, समाज बदलला, त्यामुळे माणूसपणाच्या मुळाशी त्याची काम करण्याची पद्धतही बदलली. ही काम करण्याची पद्धत, त्याची कला आणि त्याचं विज्ञान माणसानं विकसित केलं आणि ते करता करता तो स्वतःला शोधत गेला. खूप वर्ष गेली, काळ गेला, तरीही माणसाचा शोध पूर्णच झाला नाही. तो अजूनही अविरत चालू आहे, तो नवनवीन रूपाने बदलत आहे. तो निसर्गाच्या संबंधाचा प्रवास, पर्यावरणाचं संतुलन, प्राणी पक्षी, पर्यावरणास कसे महत्वाचे, अशा नाना विविध विषयांवर बातचीत करण्याकरता आजच्या या कार्यक्रमात आमंत्रित केला आहे सामाजिक समन्वयक म्हणून पुनर्वसन मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे काम करणारे अतुल दिगंबर तिखे सरांशी आपण बातचीत करूयात. नमस्कार सर, आजच्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
6: नमस्कार
0: सर, आपण एक सामाजिक समन्वयक म्हणून काम करत आहात, तर माझा पहिला प्रश्न आपल्याला हाच असेल की आपल्या हा निसर्ग संरक्षण प्रवासाची जी सुरुवात आहे ही कशी झाली आणि या क्षेत्रात येण्यापाठीमागची प्रेरणा नेमकी काय होती?
6: 1994-95 याच्या दरम्यान मी निसर्ग संरक्षण संस्था अमरावती यांनी आयोजित केलेल्या निसर्ग शिबिराला पहिल्यांदा उपस्थित झालेलो होतो.
0: अच्छा.
6: तोपर्यंत

0: वन्य प्राणी किंवा जंगल म्हणजे काय हे फक्त आम्ही ऐकायचो, पण त्यामध्ये खूप साऱ्या मिथ्स जरा जास्त होत्या की जंगल म्हणजे तिथे वाघ असतो तो माणसाला खातो किंवा अस्वल असते ती खाते, अशा वेगवेगळ्या मिथ्स होत्या. मी पहिल्यांदा जेव्हा जंगलाच्या सान्निध्यात गेलो तिथली 3 दिवसाच्या शिबिरामध्ये मी जंगलाबद्दल जाणून घेतलं. मग जंगलात गेल्यावर मला कळलं की जंगलात फक्त वाघ नसतो तर पक्षी पण असतात, फुलपाखरे असतात, काही कीटक असतात, वेली आहेत, झाडे आहेत, काही औषधी वनस्पती आहे. मग त्यांचं महत्त्व त्या 3 दिवसात जेवढं आत्मसात करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न केला. आणि मग अनुत्तरित जे प्रश्न होते त्याचा मागे लागता लागता या निसर्गाशी एक जवळीकता निर्माण झाली आणि त्यातूनच हा माझा प्रवास सुरू झाला.
1: सर, हा जो आपला निसर्गाचा प्रवास आहे हा खूप अतिशय छान पद्धतीने सुरू झाला, पण निसर्गातच आपलं करिअर पुढे केलं पाहिजे किंवा आपण यामध्येच आपलं योगदान दिलं पाहिजे असं आपल्याला का वाटलं?
0: तसं बघितलं तर भरपूर साऱ्या चळवळी या सुरू असतात, पण निसर्ग संरक्षणाकरिता उभे राहणारे मोजके लोक आहेत. यातून कोणाचा आर्थिक फायदा होत नसल्याने या चळवळीकडे कुणी वळत नाही.
1: बरोबर.
0: तर निसर्गाबद्दल असलेली प्रेरणा आणि निसर्गाचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्व याच्यामुळे मला पर्यावरणाकडे वळण्याची इच्छा झाली आणि त्यातूनच मग याच क्षेत्रात रोजगार करण्याची पण इच्छा व्यक्त झाली.
1: सर, मेळघाट आहे, पेच आहे, बोर आणि उमरेड करांडळा आहे, अशा विविध टायगर रिझर्व मध्ये काम करण्याचा एकूण अनुभव आपण घेतलेला आहात, तर त्याविषयी आपण नेमकं काय सांगाल?
0: प्रत्येक जंगलाचं एक वैशिष्ट्य असतं. जसं आपण मेळघाटचा जर का विषय केला तर मेळघाटमध्ये असलेल्या उंच खोल दऱ्या, तिथलं प्राणी जीवन वेगळं आहे, तिथलं अधिवास हा वेगळा आहे.
1: बरोबर.
0: तर प्रत्येक जंगलाचं वेगवेगळं अधिवास आहे. तर त्या जंगलाचा जर का विचार केला तर प्रत्येक ठिकाणच्या अधिवासानुसार तिथे बदललेली वनस्पती यांची प्रजाती असेल, प्राण्यांच्या प्रजाती थोडाफार हे पडतो, त्यानंतर पक्ष्यांच्या खूप साऱ्या जातींमध्ये फरक पडतो. म्हणजे आपल्या इकडे मेळघाटात जे मिळत नसतील ते तिकडे मिळतील. त्यामुळे प्रत्येक अधिवासाचं एक महत्व आहे आणि जंगल हे फक्त जंगल म्हणून न बघता जंगल का महत्वाचं आहे आणि ते कशा प्रकारे आपल्या आयुष्याचं उदरनिर्वाहाचं काम करतं. कारण लोकांना फक्त एवढंच माहित असतं की उदरनिर्वाह करायला पैसा लागतो,
1: बरोबर,
0: पण आयुष्यात फक्त पैसाच हे नाही आहे. निसर्ग आहे म्हणून आपण आज जिवंत आहोत. कारण आपण आज विज्ञान युगात आहोत, आपण सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत, पण आजही आपण ऑक्सिजन तयार करण्यास असमर्थ आहोत आणि ऑक्सिजन मिळतो आपल्याला पर्यावरणातून. तर प्रत्येक जंगलाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळी जैवविविधता आहे तिथली, तर असं वेगळेपण प्रत्येक जंगलाचं आहे.
1: अगदी बरोबर बोललात सर की ऑक्सिजन हे फक्त निसर्ग म्हणजे पर्यावरणच उपलब्ध करून देऊ शकतं, तो शोध अजूनही मानवाला लागलेला नाही आणि मला नाही वाटत की तो शोध मानवाला कदाचित लागेलही, कारण निसर्ग जे देतो ना ते भरभरून देतो, त्याची अपेक्षा कुठलीच नसते, पण मानवाची मात्र काहीतरी देतो तर ती घेण्याची अपेक्षा मात्र नक्कीच असते. सर, आता आपल्या भारतामध्ये जैवविविधतेवरती भरपूर प्रमाणात काम सुरुवात झालेली आहे आणि त्याविषयी नेमकं तुम्ही काय सांगाल?
0: भारतातली जी जैवविविधता आहे ती फक्त काही लोकांनी किंवा सरकारनी त्याचं संवर्धन करण्याची गरज नाही आहे, तर आपण प्रत्येक नागरिकांनी तिचं संरक्षण करणे महत्वाचं आहे. आणि सध्याच्या काळात जे विविध उपाययोजना, विविध प्रकल्प, विविध अधिवासांच्या संरक्षणासाठी राबवले जात आहेत, त्यामुळे भविष्यात आणखी काही दिवस किंवा कायमस्वरूपी ते अधिवास आपल्याला उपलब्ध राहतील आणि त्याचा आपली पुढची पिढी पण त्याचा लाभ घेईल.
1: अच्छा सर, मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की जंगलामध्ये वाघ आहे, प्राणी आहेत, पक्षी आहेत, या सगळ्यांचा महत्वाचाच वाटा पर्यावरणामध्ये असतो, पण व्याघ्र प्रकल्प हा जो सुरू झाला आहे हा फक्त व्याघ्र प्रकल्प म्हणूनच का सुरू झाला? इतरही प्राणी पक्षी आहेत, त्यांच्या नावाने सुद्धा एखादा प्रकल्प सुरू करता येऊ शकत होता, तर याविषयी आपण काय सांगा?
0: अगदी बरोबर मॅडम तुमचं. भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प नावाने सगळे प्रकल्प चालतात. एक्सेप्ट जर का आपण गुजरात गीर प्रकल्प वर जर का गेलो तोच फक्त एक सिंहांसाठी नावाने चालतो. तर आपल्या ज्याही ठिकाणी भारतात वाघ आढळतात, जसं तुम्ही आसामकडे जर का आपण गेलो तर तिथे जंगली म्हशी पण आहेत, त्या पण आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, अगदी कमी संख्या आहे त्याची. दुसरा आढळणारा तिथला प्राणी म्हणजे गेंडा आहे. त्या व्यतिरिक्त कान्हामध्ये जर का आलो तर तिथे वाघापेक्षाही बारसिंगा जो आहे तो आहे. पण हे सगळे जे प्राणी आहेत हे फूड चेन मध्ये टायगरच्या खाली आणि प्रत्येकाचं कन्झर्वेशन वेगळ्याने करायची गरज पडत नाही. तुम्ही वाघाच्या अधिवासाचं जरी संरक्षण केलं तर त्या अधिवासात राहणारे सगळ्या प्राण्यांचं संरक्षण आणि त्यांची वाढ होते. त्यामुळेच आपल्या इथे वाघ याला प्रतीक बनून व्याघ्र प्रकल्प स्थापन केले गेले आणि त्या अंतर्गत सर्व प्राण्यांची, म्हणजे व्याघ्र प्रकल्प म्हणजे फक्त इथं वाघांचंच अधिवासाचं किंवा वाघांचंच संरक्षण केलं जातं असं नाही, तर त्या जंगलात येणाऱ्या सर्व प्राण्यांचं, सर्व पक्ष्यांचं, म्हणजे झाडे असतील,

0: या सगळ्यांचं त्यामध्ये संरक्षण होतं, म्हणून आपण व्याघ्र प्रकल्प असा त्याचा उल्लेख करतो.
1: सर, टायगर मॉनिटरिंग म्हणजे नेमकं काय, त्याविषयी काय सांगाल?
0: काळानुसार वाघाच्या गणनेचे प्रकार बदलत गेले. सुरुवातीला जंगलात पायी फिरून जिथे पगमार्क मिळायचे तिथे एक लाकडी चौकट टाकून त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस टाकून तिथले आपण प्लास्टर कास्ट घ्यायचो आणि मग तिथल्या ठश्यांचे ट्रेस पेपरवर हे घेऊन मग ते इतर वाघांच्या सारखी जुळतात का की वेगळं आहे याच्यावरून एक संख्या आधी ठरवल्या जायची. त्यानंतर आपण थोडं आधुनिकीकडे आलो, कॅमेरा ट्रॅप्स आले. सध्याच्या परिस्थितीत सगळ्या भारतातली जी व्याघ्र गणना होते ती आता सगळी कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून होते आणि याच्यामध्ये 25 दिवसाचा एक पिरियड असतो, त्याच्यामध्ये दोन कॅमेरा अमोरासमोर लावलेले जातात आणि या कॅमेरात लेफ्ट आणि राईट अशा दोन्ही फ्रँक ज्या येतात त्याच्यावरून त्यांचं विश्लेषण करून किती वाघ आहेत याचा एक्झॅक्ट आकडा काढला जातो. आता खूप जणांना हा प्रश्न पडतो की वाघांच्या अंगावरचे दिसणारे पट्टे सारखे असतील, पण असं नसतं. जसे आपले प्रत्येक मानवांच्या हाताचे पंजे वेगवेगळे असतात तसं प्रत्येक वाघाच्या अंगावर असणाऱ्या पट्ट्यांमध्ये काहीतरी विशेषता असते, ते एक दुसऱ्यासारखे कॉमन नसतात. या प्रकारे आता आपण शास्त्रीय दृष्टीने वाघांची संख्या काढतो. आता दर 4 वर्षांनी अखिल भारतीय व्याघ्र गणना केली जाते, तर त्यामध्ये येणारा जो डेटा आहे त्याच्यातून मग भारतात किती वाघ आहेत, कोण्या रिजन मध्ये किती आहेत, मग मागच्या याच्यात किती होते त्याच्यावरून एक त्याचा विश्लेषण केलं जातं की कुठे कमी झाले कुठे वाढले या पद्धतीने आता सध्या काम.
1: सर, प्रकल्पग्रस्त आणि पुनर्वसित गावांमध्ये पक्षी वाघ संवर्धनाबाबत नवनवीन उपक्रम राबवले जातात, तर त्या उपक्रमांविषयी तुम्ही काय सांगाल, का बरं राबवण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं?
0: कोणत्याही व्याघ्र अधिवासात काही गावं असतात आणि तिथे वन्य प्राणी आणि माणूस यांचा संघर्ष उद्भवण्याची शक्यता असते, त्याचबरोबर दुर्मिळ क्षेत्रात असल्यामुळे त्यांना ज्या रोजगार किंवा आरोग्याच्या सुखसुविधा असतील या ज्या मिळायला पाहिजे त्या मिळण्यासाठी त्यांना खूप फरफट करावी लागते, म्हणजे बाहेर निघावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि अशातच मग शासनाची एक योजना आहे की पुनर्वसन. आता व्याघ्र प्रकल्पातून होणारं जे पुनर्वसन आहे हे सगळं त्या गावाच्या ऐच्छिक क्रियेनुसार चालतं, त्यांनी संमती दिल्यावर चालतं. तर मग त्यांना खूप लोकांची ही पण इच्छा असते की आमचा वाघ वाचला पाहिजे म्हणून आम्हाला गावाच्या बाहेर जायचं, दुसऱ्या ठिकाणी जायचं जेणेकरून वाघ आपला वाचेल. म्हणजे आपल्या इथे खूप साऱ्या जातींकडे जरी गेलो आपण तर वन्य प्राणी त्यांचे आराध्य आहेत, तर त्यांच्यातून पण त्याची चळवळ असते. मग आपण त्याच्यातून वेगवेगळे शिबिर घेऊन त्यांना माहिती देणे का महत्वाचं आहे, पुनर्वसित झाल्यावर तुम्हाला काय फायदे मिळतील, तुमच्या काय गोष्टी सुधारतील, सोबत तुमच्या देवताला म्हणजे आता आपल्या इथं वाघाला कुला मामा म्हणतात, तर मग त्यांचा काय फायदा होईल, अशा वेगवेगळ्या उपाययोजनेसाठी आपण त्यांचा कार्य करतो.
1: सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे ते एक गाणं ऐकण्याची, तर आपल्या श्रोत्यांना आपण कुठलं गाणं ऐकवाल?
0: हिरवा निसर्ग.
1: खूप सुंदर गाणं सर निवडलं आपण. चला श्रोते, आपण ऐकूया छानसं गीत.

0: श्रोतेहो, आपण आजच्या या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे पुनर्वसन मध्ये काम करणारे सामाजिक समन्वयक म्हणून अतुल दिगंबर तिखे सरांशी. सर, आपण मगाशी बोलत होतो की व्याघ्र गणना कशा पद्धतीने केली जाते, पण वाघांसोबतच पक्ष्यांचं देखील महत्व खूप महत्वाचं आहे. कारण वाघ जरी मोठा दिसत असला आणि पक्षी छोटे जरी असेल तरी त्याचं पर्यावरणामध्ये खूप महत्व असतं, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा. वाघ जरी मोठा असला आणि पक्षी छोटे असले तरी त्याचं संवर्धन कसं होतं? जेव्हाही आपण एखाद्या व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात गेलो तर तिथल्या वाघाला टार्गेट करून आपण तिथलं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. संरक्षण करताना तिथले जे नियम आहेत ते थोडेसे कडक होतात, त्याच्यामुळे तिथे वृक्षतोड, अवैध खनन किंवा अतिक्रमण किंवा बाकीच्या ज्या गोष्टी होणाऱ्या आहेत त्याच्यावर खूप सारे निर्बंध येतात. त्यामुळे काय होतं की जो अधिवास असतो नैसर्गिकरित्या तो अधिवास राहतो, त्यामुळे त्या अधिवासात असणारे फक्त पक्षीच नाही तर आढळणाऱ्या विविध कीटकांच्या प्रजाती असतील, फुलपाखरांच्या प्रजाती असतील, पक्षी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, या सगळ्यांचं संरक्षण होतं. आणि वेगळ्याने काही करायची गरज पडत नाही, त्यातूनच वाघाच्या संरक्षणासोबतच त्यांचं होतं. आता प्रत्येकाचं त्या अधिवासात असलेलं महत्व जे आहे त्यानुसार ते त्यामध्ये आपलं योगदान देत असतात. आता आपण पक्षी पकडले तर काही पक्षी फक्त कीटक खाण्याचंच काम करतील, काही पक्षी फळे खाऊन त्याची बीज प्रसारित करण्याचं म्हणजे झाडं लावण्याचं काम करतात, काही पाण्याला क्लीन ठेवण्याचं काम करतात कीटक खाऊन पाण्यातले, काही शिकारी पक्षी आहेत जे यांची ओव्हर पॉप्युलेशन होऊ नये म्हणून त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम करतात, काही गिधाड सारखे पक्षी आहेत जे जंगलात जर का कोणता प्राणी मरून पडला तर सफाई कामगार म्हणून काम करतात. तर वाघासोबतच त्या अधिवासात असणाऱ्या सर्व पक्षी कीटक यांचं सुद्धा त्यामध्ये संरक्षण होतं.
0: तर खूप छान सांगितलं. पण आता सध्याच्या हिवाळा सुरू झालेला आहे आणि जनजागृती केल्यामुळे आता भरपूरशा लोकांना पक्ष्यांचं महत्व म्हणा किंवा मग वाघ बघण्याचं महत्व लोकांना भरपूरच दिसून येत आहे. तर काही पक्षी असे आहेत की जे बाहेरच्या देशातून स्थलांतरण करत असतात, तर हे स्थलांतरण करण्यापाठीमागचं नेमकं काय कारण आहे आणि असे कुठले पक्षी आपल्याला कोणकोणत्या भागामध्ये बघायला मिळत?
1: हिवाळ्यात आपल्याकडे खूप सारे पान पक्षी स्थलांतर होऊन येत असतात, त्यातले काही युरोप कंट्रीज कडून, काही हिमालयाच्या रेंजेस कडून. तर तो जो काळ आहे त्या काळात आता तिकडे बर्फ खूप सारा वाढायला लागतो, तिथला त्यांना खाद्य किंवा इतर गोष्टीसाठी किंवा वातावरण खूप थंड झाल्यामुळे जिवंत राहण्यासाठी त्यांची निसर्ग क्रमानुसार सुरू असलेली जी दिनचर्या आहे किंवा आपण निसर्ग क्रम म्हणू आपण त्याला, त्यानुसार खूप सारे पक्षी आपल्या इकडे मायग्रेट होऊन येत असतात. त्यामध्ये आपल्या इकडे ब्राह्मणी डक्स असेल, ब्लॅक रेड स्टार्ट असतील, पेंटेड स्टॉर्क आहेत पक्षी, त्या दमायझल क्रेन्स आहेत, त्या पण आता मायग्रेट होऊन आपल्या इकडे येण्यास सुरुवात झालेली आहे. तसे खूप सारे पक्षी आपल्या इकडे येतात. आता जर का हे बघितलं तर मध्यंतरीच्या काळात पक्ष्यांचं आपल्या पूर्वजांना किंवा आपल्या मागच्या जर का 20-40 वर्ष मागे गेलो तर आपल्या घरातल्या लोकांना पण खूप छान नॉलेज होतं, कोणता पक्षी कधी येतो, कोणता पक्षी दिसला नाही. जसं आता धोबी हा पक्षी दिसायला सुरुवात झाली की हे म्हणायचे की आता पावसाळा संपत आला आहे. मायग्रेटरी बर्ड्स मध्ये जसे जसे मायग्रेटरी बर्ड्स दिसायला लागले की त्यांना समजून जायचं की आता हिवाळा सुरू झालेला आहे.
0: हो, जसं आता ते एका पक्ष्याचं आता तो काय बोलतो हे माहित नाही, पण आपल्या मानवाला ऐकू येत पेरते व्हा, तर हे खूप सुंदर पक्ष्यांचं हे राहतं.
1: आपली जी सिस्टीम होती आधीची, आता आपण विज्ञानाच्या आधारित सगळं चालतो. पाऊस कधी येणार आहे त्याचे अहवाल अंदाज घेतो. आधीच्या लोकांकडे हे साधनं नव्हती,
0: बरोबर,
1: म्हणून त्यांचा सगळ्यात जास्त विश्वास हा निसर्गावर होता. मानव एक वेळा चूक करू शकतो पण निसर्ग कधीच करू शकणार नाही. त्याच्यामुळे पाईट कुकू जी आहे जी पेरते व्हा तिने आवाज द्यायला सुरुवात केली की आपले इकडले शेतकरी तयार व्हायचे की आता पावसाला सुरुवात होणार आहे. तर आपण ज्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी सर्व निसर्गावर केल्या आता फक्त काळ बदललेला आहे. आता आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करतो, पण अजूनही काही लोक असे आहेत जे अजूनही निसर्गातलं जे ज्ञान आहे त्याच्यावरच आधारित आपलं अवलंबून आहेत.
0: सर, आता तुम्ही जसं सांगितलं की पूर्वीच्या काळी पक्ष्यांवरती किंवा पर्यावरणाच्या अनुषंगाने ते घ्यायचे आणि आता सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे घेत आहे, पण जंगलातील जे मानवी हस्तक्षेप कमी जास्त झाल्यावर पक्षी आणि वाघांच्या उपस्थितीत नेमके कोणकोणते बदल आपल्याला घडलेले दिसून येतात?
1: जिथे जिथे मानवी हस्तक्षेप वाढलेला आहे, कारण आता प्रत्येक पक्ष्यांच्या बद्दल जर का बोलायचं झालं तर पक्ष्यांचे पण खूप सारे अधिवास आहेत. गवताळी अधिवास आहे, दलदलयुक्त अधिवास आहे, काहींना दाट झाडींचा प्रदेश लागतो, काहींना थोडस विरळ प्रदेश लागतो. तर जेवढा मानवांचा तिथल्या जैवविविधतेवर किंवा तिथल्या अधिवासावर जेवढा प्रभाव पडेल तेवढं तिथल्या पक्ष्यांच्या संदर्भात आपलं संख्या कमी होईल, कारण जेवढा दबाव वाढेल तेवढी पक्ष्यांची संख्या कमी होईल. माणसांचा जर का त्यावरचा दबाव कमी झाला तर त्यांची संख्या नक्कीच वाढेल. आता उदाहरणार्थ घ्यायचं

0: तर आपली चिमणी, तर ही चिमणी आधी खूप संख्येत दिसायची. त्याच्यामागचे कारण हे होते की आधी कौलाचे घर होते, कारण ही मोस्टली शेतापेक्षा घरांच्या म्हणजे गावाच्या कडेच जरा जास्त राहायचं. तर मग आता घराचं आपलं स्वरूप बदललं, घराचं स्वरूप बदलताना कौलाच्या जागी म्हणजे तिथे खूप सारा जागा मिळायच्या पक्ष्यांना घर करायला, त्याच्या जागी आता सिमेंटचे आपले स्लॅबचे घर आली, जागा नसतात. तो त्याच्यानंतर शेतीकडे गेलो आपण, तर शेतीमध्ये आजकाल फवारणी केली जाते, त्याच्यामुळे पण खूप साऱ्या पक्ष्यांवर हे आले. हा मानवांचा असलेला दबाव आपण म्हणू शकतो. पण आपण जर का सेंद्रिय पद्धतीकडे वळलो तर हळूहळू कमी झालेली संख्या वाढेल, तो कमीतून दिसणारा जो फरक आहे तो ठरेल.
1: सर, एक निसर्ग प्रशिक्षक म्हणून पक्षी सप्ताह सारख्या असे अनेक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांवर नेमके काय परिणाम दिसायला पाहिजेत असं आपल्याला वाटतं? कारण निसर्ग भ्रमंतीसाठी जेव्हा आपण जातो तेव्हा ते महत्व तुम्ही कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पटवून देता?
0: मोठ्यांना निसर्ग संरक्षणासाठी कृत करणे थोडं कठीण काम आहे, पण आपल्या इथे आज आपण एक म्हणतो ना की लहान मुलं हे मातीचा गोळा असतात, त्यांना जसं आपण घडू तसं
1: ते घडत जातात.
0: मग आता शाळेतले कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी आम्ही विविध प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण घेतो. वन्य प्राणी असतील, पक्षी असतील किंवा सरपटणारे प्राणी असतील, याबद्दल खूप साऱ्या ज्या मिथ्स असतात की बाबा साप डुक धरून बसतो, तर त्याचा आम्ही खरेपणा काय आहे ते विद्यार्थ्यांना सांगतो. मग त्याच सोबत मग त्यांचं महत्व काय की शेतात जाऊन आपण पेरणी करतो, तर आपण जे पेरणी करतो ते उगवतो, कारण ते आपण पेरू तेव्हाच उगेल. पण निसर्गात अशी काही झाडं आहेत, अशाही काही वनस्पती आहेत ज्या पक्ष्यांच्या माध्यमातून जर का डिस्पर्स झाल्या तरच त्या उगवतील, त्या उगवणारच नाहीत अशा. तर मग आपण ते त्यांना महत्व, मग निसर्गात तुमची भूमिका का महत्वाची हे विद्यार्थ्यांना पण आम्ही पटवून सांगतो. कारण जेवढे पर्यावरण संवर्धनासाठी उभे राहणारे हात असतील तेवढंच पक्षी संवर्धनात आणखी त्याचा हातभार लागेल. तर मग त्यांना निसर्ग भ्रमणावर घेऊन जायचं, त्यांना तिथे दिसणारा वेगवेगळे पक्षी असतील किंवा प्राणी, सरपटणारे प्राणी, काही कीटक, फुलपाखरं, यांना विविध प्रकारचे आम्ही त्यांना डिटेल्स माहिती आम्ही देतो. त्याच्यातून खूप विद्यार्थी घडले आणि ते पण आज आमच्या सोबत काम करतात. तर ते आमचं फलित म्हणू आम्ही.
1: नक्की सर, तुम्ही जे पक्षी संदर्भातली जनजागृतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत भरपूर महत्वाच्या गोष्टी पोहोचवत आहात, पण यासोबतच नागरिकांनी देखील असे पक्षी संरक्षणासाठी कोणते कोणते छोटे छोटे उपाय करायला हवेत जेणेकरून आपल्याला या पक्ष्यांना वाचवता येऊ शकतं, याविषयी काय सांगाल?
0: प्रत्येक नागरिक जर का छोट्या याच्यात जरी पकडलं तर उन्हाळ्याच्या टाइमला पाण्याची कमतरता असते ती, त्यानंतर आता जसे काही पक्ष्यांना मोठी झाडं लागतात, त्यांना ढोली लागतात, काही पक्ष्यांना आडोशाची जागा लागते जिथे त्यांचं घर टाक, कारण काही पक्षी चिमणी वगैरे सारखे घर इतर यांच्यासारखं बांधू शकत नाही झाडावर वगैरे. तर अशा पक्ष्यांसाठी आर्टिफिशियल घरे कशी लावता येतील ते आहे. त्यामध्ये अगदी सोपं पकडलं तर आपली इथं संक्रांत साजरी केली जाते तेव्हा खूप सारे मडके आपल्या इथे येतात. ते मडके जर का आपण अशा ठिकाणी ओळखले की जिथे मांजर किंवा इतर यांच्यापासून हे होणार नाही, तर त्याला पण घुबळ वगैरे सारखे पोपटासारखे पक्षी अडॉप्ट करतात कारण राहायला जागा नसते. तर अशातून पण त्यांना काय होतं की अधिवास जर का सुरक्षितता जर का मिळाली तर त्यांची संख्या आणखी वाढू शकते. पाणी आहेच, पाण्यासाठी पण तुम्ही करू शकता. त्यानंतर जर का कोणी पक्ष्यांना मारत असेल तर त्या संदर्भात आपण त्यांना रोखू शकता. खूप सारे पोपट पकडण्यासाठी किंवा जंगलातले पक्षी मारण्याचं प्रमाण पण दिसतं काही भागात, तर ते जर का दिसत असेल तर त्याला जर का विरोध केला तर कमीत कमी ते वाचतील. म्हणजे काही छोट्या छोट्या कृती आहेत ज्या जरी केल्या आपण तरी आपण आपल्या पक्ष्यांना वाचवू शकतो.
1: सर, आताच तुम्ही सांगितलं की पक्ष्यांना आपल्याला वाचता येऊ शकतं, जसं आता पोपट पकडणं आहे, सरपटणारे प्राणी आहेत, वाघाचे कातडे आहे, असे भरपूरसे निसर्गाकडून भेटणारे आपल्याला वस्तू आहेत की ज्याच्यामुळे आपला उदरनिर्वाह पण होऊ शकतो आणि लोकांमध्ये त्यांच्या तस्करी देखील आता मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतात. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा मानव वन्यजीव संघर्ष जो घडून येतो त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: मानव वन्यजीव संघर्ष हा वेगळा विषय आहे आणि जसं तस्करी वगैरे जो आहे हा वेगळा विषय आहे. आता खूप साऱ्या गोष्टी तस्करीमध्ये ज्या केल्या जातात त्या एक कोणातरी अंधश्रद्धेच्या नावावर पण खपवल्या जातात. म्हणजे वाघांच्या तस्करीबद्दल बोललो आपण तर वाघांची नखं, म्हणजे अशी अंधश्रद्धा आहे की वाघाची नखं जर का गळ्यात घातली तर त्याला खूप पैसा मिळतो, त्याचं आयुष्य बदलतं. मग आता माझा हा प्रश्न आहे की ज्या भागाजवळ स्वतःची 20 नखं आहे त्याला जर का एका शिकारीसाठी 8-8, 10-10, 20-20 अटेम्प्ट करावे लागतात, तर मग ह्या अशा काही गोष्टी अंधश्रद्धेतून आलेल्या आहेत. तर त्या जर का आपण अंधश्रद्धेकडे दुर्लक्ष केलं, विज्ञाननिष्ठा आपण जर का चाललो, तर तस्करीचं प्रमाण नक्कीच कमी होईल. आणि मी नागरिकांना पण हे आवाहन करेल की जर का तुमच्या असं काही लक्षात येत असेल तस्करीचं तर आपल्या नजीकच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात किंवा तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये पण त्याबद्दल माहिती देऊ शकता, ज्याच्यामुळे तस्करी कमी होईल, आपलं वन्यजीवांचं संरक्षण होईल.
1: आणि वन्यजीव संघर्ष जो आहे तो कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येऊ शकतो?
0: वन्यजीव संघर्ष हा आता खूप वाढत चाललेला आहे.

0: कारण त्याला जबाबदार वन्य प्राणी नाही आहे. संघर्ष होण्यामागचे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की मानवाचा जंगलावर वाढणारा दबाव, मानवाचं जंगलात होणारं अतिक्रमण, अतिक्रमण म्हणजे जाणं येणे, या गोष्टीमुळे हे वाटतं. आता जसं साहजिक आहे की आपण आपल्या घरात जर का अनोळखी कुणी आलं तर आपण हल्ला करू किंवा त्याला टोकू तरी, त्याचप्रकारे ते प्राणी करतात कारण ते त्यांचं घर आहे. मानवाची जबाबदारी आहे की त्यांच्या अधिवासात त्यांना त्रास होणार नाही या पद्धतीने वागणे, त्यातून नक्कीच मानव वन्यजीव संघर्ष कमी होईल.
1: सर, आपण या मेळघाट प्रकल्पामध्ये भरपूर वर्षापासून काम करत आहात, तर निसर्गातला एखादा आपला अनुभव ज्याच्यातून तुम्हाला आनंद व्यक्त करता येऊ शकतो, आणि असाही एखादा अनुभव की ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी निसर्गाकडून शिकायला मिळालं, याविषयी काय सांगाल?
0: मेळघाटातल्या अनुभवाबद्दल बोललो तर मेळघाटला मी माझा गुरु मानतो, कारण मेळघाटने मला जंगल म्हणजे काय, त्याचं महत्व काय, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. त्यामुळे अशी कोणती एक गोष्ट मी सांगू शकत नाही, कारण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मेळघाटच नाही, ज्या ज्या ठिकाणी मी काम केलंय किंवा जिथे जिथे मी गेलोय तिथल्या खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यातली मेळघाटचं पकडलं तर लोकांची एक तक्रार असते की मेळघाटात वाघ दिसत नाही, पण त्याच्यामागचं कारण असं आहे की आपली उंच सकल भाग, वाघांची असलेली टेरिटरी, आणि फक्त जंगलात वाघच नसतो तर वाघांच्या व्यतिरिक्तही इतर प्राणी आहेत ज्यांचं खूप महत्व या निसर्गात आहे, म्हणजे आपल्या मानवी जीवनावरच त्यांचं खूप उपकार आहे. तर असे प्राणी पक्षी यांचं पण दर्शन त्यांनी घेऊन त्याच्याबद्दल माहिती घ्या.
1: सर, वन पर्यटन आणि त्यातून मिळणारा रोजगार याविषयी आपण काय सांगा, कारण सध्या याचं फॅड खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे.
0: सुरुवातीला माणूस निसर्गाशी जवळीक साधून होता, आधुनिकीकरण झालं आपण निसर्गापासून दूर गेलो, पण सध्या परत आपण ते आपण म्हणतो ना की जुनं ते सोनं, त्याच्यानुसार आता लोकांना पण कळायला लागलाय की जंगल का महत्वाचे आहे. खूप जण वाघ बघायला येतात, खूप जण जंगल बघायला येतात. मी अशा आयुष्यात खूप सारे लोक बघितले आहेत की ज्यांना वाघाच्या बघायला काही इंटरेस्ट नसतो, त्यांना तिथली जैवविविधता बघायची असते, जंगलाचा आनंद घ्यायचा असतो, तर याच्यासाठी पण येतात. तर आता वनपर्यटनातून एक रोजगाराच्या संधी आपण तिथल्या स्थानिकांना उपलब्ध होत असतात, ज्याच्यामध्ये गाईड मधून काम करणारे आहेत, जिप्सी चालवणारे आहेत, काही ठिकाणी काही स्थानिक लोक त्यांच्यासाठी हॉटेल्स चालवतात, होम स्टे असतील, तर याच्यातून आपल्या तिथल्या स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात.
1: सर, आपल्या या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे आणि आपल्या पर्यावरणाबद्दल बोलण्यासाठी भरपूर मोठा विषय आहे, तो इतक्या कमी वेळेत पूर्ण होणे शक्यच नाही, पण आपण आमच्या श्रोत्यांना प्राणी, जंगल, पर्यावरण, पक्षी या सर्वांच्या संदर्भात काय काळजी आपण घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं, आणि या संदर्भात काय आवाहन आमच्या सर्व श्रोत्यांना आपण कराल?
0: मी सर्वांना एकच निवेदन करेल की अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण करून पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी आपण मदत करू शकतो. जिथे उपलब्ध जागा असेल तिथे मोठी झाडे लावा. काही जर का तस्करी किंवा काही अशी चोरटी जर का तुम्हाला वाहतूक आढळत असेल तर त्याबद्दल तुम्ही कळवा. जंगलावरचा जो दबाव आहे तो कमी करण्यासाठी आणि आपल्या वन संरक्षणासाठी जर का काम करता येईल त्या दृष्टीने आपण नक्की प्रयत्न करावे, त्या दृष्टीने आपला जंगल सुद्धा चांगलं राहील.
1: सर, खूप छान आपण आवाहन आमच्या श्रोत्यांना केलं. तर मला एवढंच म्हणावं असं वाटेल, एक बहिणाबाईंची कविता मला आठवते, अरे खोप्यामध्ये खोपा, अरे खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला देखा, पिल्लांसाठी तिनं झोका झाडाले टांगला, पिल्ल निजलीत खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिल्ला मधी जीव, जीव झाडाले टांगला, सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर, तिले जन्माचा सांगते मी ए गण्या गंप्या आणि नर, खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा, तिची उल्लूशीच चोच, तिची उल्लूशीच चोच, तेच सात तेच ओठ, तिले दिले रे देवाने दोन हात दहा बोट. हो श्रोते हो, आपल्याजवळ असं सर्व काही असूनही प्राणी पक्ष्यांप्रमाणेच निरामय प्रेम करणं, त्यांच्यासारखी कारागिरी न शिकता करू आपण शकतच नाही, हो ना? म्हणूनच या प्राण्या पक्ष्यांकडनं, निसर्गाकडून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे, आणि हे शिकणं म्हणजे आपलं कर्तव्य आहे असं आपण मानून या प्राणी पक्ष्यांना कसं वाचवता येईल, इतका छान असा संदेश जर आपण आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला दिलात, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोतेहो, आताच आपण या कार्यक्रमात पर्यावरणातील जैवविविधता, प्राणी आणि पक्ष्यांचं महत्व या विषयावर पर्यावरणवादी अतुल तिखे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी, तांत्रिक सहाय्य नितीन तातीर यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा.

0: तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा
1: श्रोते हो, आताच आपण विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम ऐकलात. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: गुणगुणा रहे है भंवर खिल रही है कली कली
3: कली कली
2: कली कली.
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्ज वर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा।
4: गीत गंगा
3: मराठी फिल्मी आणि नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते। आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील हे गीत ऐकविते।

श्रोते हो, आताच आपण अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या युगलसुरात मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील गीत ऐकलेत. गुरु ठाकूर यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरीर यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण विदित पाटणकर आणि साथीदारांच्या सुरात ती सध्या काय करते या चित्रपटातील गीत ऐकलेत. विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं विश्वजीत जोशी यांनी.
1: कुठे आहे मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
2: हे तर झटपट काम आहे.
1: कसं?
2: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
1: आणि बाकी चेंजेस?
2: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते.
3: केवायसी, सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.

श्रोते हो, आताच आपण गौरव डागोणकर आणि आनंदी जोशी यांच्या युगस्वरात अश्विनी शेंडे यांची शब्दरचना ऐकली. वन वे तिकीट या चित्रपटातील गीताला संगीतबद्ध केलं होतं गौरव डागोणकर यांनी.

श्रोते हो, आताच आपण स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या युगस्वरात अश्विनी शिंदे यांची शब्दरचना ऐकली. मितवा या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरीर यांनी.

आताचं पण साई तामणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्या सुरात तू ही रे या चित्रपटातील गीत ऐकलं. गुरु ठाकूर यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं अमित राज यांनी.

0: श्रोतेहो, आताच आपण अमृता, सुभाष, विभावरी आपटे आणि साथीदारांच्या सुरात हापूस या चित्रपटातील गीत ऐकलं. संगीत दिलं होतं सलील कुलकर्णी यांनी. या गीतासोबतच मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: गीतगंगा.
0: FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते, सकाळचे 11 वाजले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.

0: ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणी अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गुंजन.
3: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
2: अभिनेता, अभिनेत्री, पार्श्वगायक, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक यांच्या माहिती आणि गीतांवर आधारित स्मृतिगंध या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. आणि आजच्या कार्यक्रमात भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज पार्श्वगायक म्हणून ओळखले जाणारे उदित नारायण झा, प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तुफान गाजलेली आहेत. बॉलिवूडमधील 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 40 अधिक भाषांमध्ये 25,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. पार्श्वगायकांसाठी तब्बल 4 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे आणि 3 मानाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी भारत सरकारने त्यांना 2009 पद्मश्री पुरस्काराने गौरवलं आहे. चला तर मग आजची गाणी त्यांच्या आवाजातील.

श्रोतेहो, आताच आपण उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या युगल सुरात सुधाकर शर्मा यांची शब्दरचना ऐकली. हमरास या चित्रपटातील या गीताला संगीत पथ केलं होतं हिमेश रेशमिया यांनी.

श्रुती आताच आपण उदित नारायण आणि अलका यादनी यांचे युगलसुरात मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना ऐकली. अकेले हम अकेले तुम या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी.

श्रुती हा आताच आपण उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलसुरात मृत्यूदंड या चित्रपटातील गीत ऐकलेत. जावेद अख्तर यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी.

श्रोते हो, आताच आपण उदित नारायण आणि अलका यातनिक यांच्या युगासुरात हेरा फेरी या चित्रपटातील गीत ऐकलं. समीर अंजान यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अन्नू मल्लिक यांनी.

श्रोतेहो, आताच आपण उदित नारायण यांच्या सुरात अनाडी या चित्रपटातील गीत ऐकलं. समीर अंजाणी यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं आनंद मिलिंद यांनी.

श्रुती हत्तासपन उदित नारायण आणि अलका यादनिक यांच्या युगलसुरात हिमालय पुत्र या चित्रपटातील गीत ऐकलेत. राहत इंदोरी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केले.

0: स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1-4-4-5-4 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: श्रोते हो छोट्याशा विश्रांतीनंतर गीतगुंजन मध्ये स्मृती गंध मध्ये आज आपण भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज पार्श्वगायक म्हणून ओळखले जाणारे उदित नारायण झा यांनी गायलेल्या गीतांचा आनंद घेत आहोत। चला तर आता ऐकूयात जानवर या चित्रपटातील हे गीत।

श्रोते हो, आताच आपण उदित नारायण आणि सुनिधी चौहान यांच्या युगलसुरात समीर अंजान यांची शब्दरचना ऐकली. जानवर या चित्रपटातील गीताला संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी.

शिवविवाह अत्याचपन उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती आणि साथीदारांच्या सुरात मेहबूब यांची शब्दरचना ऐकली. बॉम्बे या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं ए आर

श्रुती आताचं पण उदित नारायण आणि साथीदारांच्या सुरात मुझसे दोस्ती करोगी या चित्रपटातील गीत ऐकलं. आनंद बक्षी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं राहुल शर्मा यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण अलका याग्निक आणि उदित नारायण यांचे युगलसुरात हम तुम या चित्रपटातील गीत ऐकलेत. परसून जोशी यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं जतीन ललित यांनी.
1: फूल जब मांगते हैं बरसो दुआ,

श्रोते हो, आताच आपण उदित नारायण आणि अलका यादनिक यांच्या युगल सुरात समीर अंजानी यांची शब्दरचना ऐकली. बर्दाश्त या चित्रपटातील या गीतेला संगीतबद्ध केलं होतं हिमेश रेशमिया यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगसुरात एलान या चित्रपटातील गीत ऐकलेत. समीर अंजान यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी. आपल्या सुमधुर आवाजाने आणि साध्या स्वभावाने उदित नारायण हे आजही रसिकांच्या मनावर राज्य करीत आहेत. आज त्यांनी गायलेल्या गीतांचा आनंद स्मृतिगंध मध्ये आपण घेतलात. आता मात्र वेळ झाली आहे ते गीतगुंजन या कार्यक्रमातून आपली रजा घेण्याची. आपल्या रेडिओ मैत्रीला त्या रजा. नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजता आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: रोहित, अरे जरा बाल्कनीत जाऊन त्या चिकवड्या तेवढ्या उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकवड्या केल्यात थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अगं बाहेर ऊन बघ केवढं आहे, काळा वगैरे झालं तर मी.
0: तू पण ना, जिथे तिथे तुला विनोद कसले सुचतात रे. आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी आहे तू?
1: हे माझ्या आई समोर बोल फक्त, हे कशी रिॲक्ट करेल ती. आणि हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
0: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाणाच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
1: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
0: अरे काय करू काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
1: ठीक आहे ठीक आहे, लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी. आणि फक्त आईलाच नाही, शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
0: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चालली आहे?
1: कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हंटल काळा होईन वगैरे. ठीक आहे, जातो चिकवड्या उलटायला.
0: आणि मी काही इथे नुसती बसली नाही बर का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
1: हे पण मी त्या चकल्या बिकल्या उलटवायला किंवा तळायला बसणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला.
0: अरे अरे अरे, असं काय करतोय? ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का लगेच तळायला? वाळवणातल्या चकल्या आहेत.
1: बर बर ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस. सुखदा, आमच्या शेजारच्या त्या काकू होत्या ना, चिकवड्यांना चिकोड्या म्हणायचे. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
0: नाही, चिकवड्या चिकोड्या पापड्या सगळं काही एकच आहे. आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
1: ओके ओके, आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचं नाही?
0: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी.

0: केवढी व्हरायटी असायची, तरे तरेचे पापड, कुरडया,
1: आणि ते काय ते चमच्याने घालतात
0: ते सांडगे, कुणी हाताने सुद्धा घालतात, वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे, मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
1: हे पण मला सर्वात काय आवडायचं सांगू, बटाट्याचा केस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
0: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा केस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले असं खातानाची मजा तर आहा बहार असायची. खरंच तू म्हणालास तसं, त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
1: अगं आणि आमची नमात्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची, आणि घरचे आंबे, त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची, ती वेगळीच मजा असायची बघ.
0: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले, काय चव असते ना या पापडांची.
1: पण सुखदा, जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना, तसंच या वाळवणातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का?
0: म्हणजे रे?
1: म्हणजे बघ, दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
0: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची, फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी, कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
1: हो ना, तसंच झालंय या पापड कुरड्या वगैरेंचं, म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
0: खरंय काही अंशी तू म्हणतोय ते, पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा आणि असू दे, मी काय म्हणते हे बघ रोहित, नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
1: का का? म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय?
0: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
1: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
0: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात, म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली, पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
1: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
0: कसला रे बोर्ड?
1: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण 28 मे काय म्हणतात त्याला, जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.
0: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
1: अगं पण त्या त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना, आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
0: पण हे सामोरं जाणं सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बरं का, यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
1: स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
0: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
1: अच्छा, म्हणून 28 मे असं येतं. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार आणखी?
0: आरोग्याविषयी किंवा जंतुसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं, गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं, खोट्या मान्यता आहेत, सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं, असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये येतात.
1: भारी आहे, भारी आहे सगळं. सुखदा, हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा, नाही का?
0: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं, पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
1: नक्कीच नक्कीच, म्हणजे आपण कुठे थट्टा करतो. आता हेच बघ, तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य, तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
0: बरे बाबा, आपल्याकडे कुणाला या सवयी नाहीये.
1: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती, आठवते ना तुला?
0: काय?
1: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
0: एक काही शर्वरी आणि सिगरेट छे, कल्पना सुद्धा करवत नाही.
1: अगं मजा एक ना, आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना, ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
0: अरे देवा, मग काय खरंच दिली की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे?
1: हो बाबा, आपले आणखी ग्रेट दिली ओव्याची बिडी बनवून, आणि तिने एक झुरका मारला आणि खोकता खोकता नुसती पुरे वाट झाली तिची.
0: अरे कमालच आहे मुलीची. पण रोहित किती गंभीर, म्हणजे भयंकर आहे ना रे हे दारू सिगारेट तंबाखू गुटखा या सगळ्याचं व्यसन. घरच्या घर बर्बाद होतात रे याने.
1: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
0: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे? कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
1: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू

0: दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
1: हो ना, इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
0: खरंय खरंय, जागरूक असलंच पाहिजे लोकांनी, पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा. म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत. असं तुला वाटत नाही का सुखदा?
1: वाटत वाटत. हा, घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं, सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
0: अरे वा.
1: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉप वर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ मग पुढच्या कामांना लागू.
0: ठीक आहे शर्वरी. हे शर्वरी, अगं झाला का तुझा कॉल शर्वरी?
1: अरे ओरडून का विचारतोय, तिथे जाऊन हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे.
0: बर.
2: आले आले. मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आताच संपला आणि आता मला किनी सपाटून भूक लागलीये. आज खाने में क्या बनाया है?
0: अगे खादळ खाऊ. खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
2: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस हं प्लीज.
1: आणि रोहितने सांगितलं ना तरी मी तुला तिकडे अजिबात फिरकू देणार नाही, कारण सगळा स्वयंपाक तयार आहे बरं.
2: बघ बघ.
0: चला मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो. आणि हा अगं पेंड वरून आणलेला तो पांढरा कांदा तोही घेऊया.
2: दादा फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो. म्हटलं
0: बघ बघ आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. सुखदा ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
1: नो नो. अरे एवढ्या उन्हाचं तळकट खाणं बरं नाही, आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
2: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
1: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
0: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्यांनी सकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
2: हे दादा
0: आपल्याला पटत बुवा.
2: असं रुसू बाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतूमध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
0: कळलं, आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा जे आहे ते पानात वाढा एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
1: उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म. रोजचं जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
2: हे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
1: काय ग?
2: अगं मुक्ताप कॅम्पला जाणार आहे.
1: अच्छा.
2: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
0: हे तू चांगलं करतेस, बाकी म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्पना शिबिरांना पाठवतेस.
2: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
1: हो बरोबर, पण मग?
2: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटंसं भाषण करायचंय.
1: अच्छा.
2: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
0: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
2: होय. तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञकर्म आहे असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
1: हो ना, जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. तुझ साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी येत रे.
0: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
1: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित की यज्ञ कर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
2: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्य सेनानी लाभणं हे आपलं भाग्यच ना.
0: आता प्रत्येक जण म्हणजे आपण सामान्य माणसं त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही, पण ज्यासाठी

0: ज्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही?
1: दादा, तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येतं.
0: शर्वरी, हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
1: अरे दादा, मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगते.
0: काय
1: खरंच तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
2: खरंय शर्वरी म्हणते ते, पण ना माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
0: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
2: म्हणजे मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
1: करेक्ट. माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
2: वा,
0: थांब, एक मिनिट. सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
2: संबंध वगैरे जाऊ दे रे, तिला एकूण आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
1: हो अगदी बरोबर, पण हे भारीवाल्या दादा मगाशी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
2: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चालली.
0: पण
2: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
1: ए सुखदा, मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का का थोडं?
2: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवणातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
0: त्याचे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, काय स्वर्ग सुख असायचं का खरंच.
2: आता हे ताक मी घुसळू का तू घुसळणार आहेस रोहित?
0: म्हणजे आता तू सांगत असशील तर
2: मग तू ते ताक घुसळ, मी जिरे पूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
1: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
0: ए बाई, हे असले उद्योग काही तू करू नकोस. बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला लागेल मला.
1: दादा मी काही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा
2: ना उमेद, वा वा शर्वरी क्या बात है, मुलगी शिकली प्रगती झाली.
0: आधी बुक्की आणि मग ना उमेद. हा आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं. पोटातले कावळे काव काव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
1: मला तर ही कविताच वाटली. बघ चालेत म्हणून बघ, पोटातले कावळे काव काव कावले खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
2: वा बाल कविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं, काही कळत नाहीये. रोहित मगाशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत, आता रोहित येईल आणि आम्हाला उलटवेल म्हणून.
0: अगं काय करू आता, तूच सांग मला. पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते, काय खोटं नाहीये. मेंदू चालेन असा होतो, जीभ जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
1: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
2: म्हणायला माणसं तीन तीन आहेत पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत. बिचारी सुखदा.
0: चला चला, हा हे बघा, मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले आहेत. हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी.
1: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या, गरमागरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम वरण आणि तुपाची धार. आणे दो चला, उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
2: फार विनोदी मुलगी आहे, भावासारखीच आपल्या वात्रटपणा करत असते.
1: छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो,
0: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
2: जगाला आकार विकार नंतर द्या, आता फक्त पोट भर झुंडेकार द्या.
0: सुखदा सुखदा प्लीज. नाही काय तुझी या दोघं,
2: अरे
0: म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणते. ढेकार.
2: मज्जा केली रे, मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पंचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
0: वा म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा मगाशी वास येत होता, म्हणजे सुगंध त्याचा.
2: हो
0: थँक्यू. अशी बायको पाहिजे.
2: चला करा आता सुरुवात जेवायला.
0: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक मटक,
1: भात खाल्ला गुट्टू गुट्टू, कढी प्यायली भुरुक भुरुक,
2: चटणी खाल्ली एक बोट, भरलं बाळाचं पोट पोट,
0: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक. बाळ हसलं
1: खुदुक खुदुक.

श्रोत्याहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, आता ऐकूया दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधीर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबधीर मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
1: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले MA केलेला आहे. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे तिथून BEd स्पेशल मुलांचा, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांसाठीचा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती तिथे. त्या मुलांकडे म्हणजे आमच्याकडे फक्त कर्णबधीर सेक्शन होतो, त्या शाळेमध्ये मी शिकवत होते. पण काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला थोडासा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी एक खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता, तर ते पालक म्हणाले, ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खताळ.
0: बरं,
1: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला ह्या मुलांना शिकवण्याचं जे आपले उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याने आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आम्हाला

0: मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली,
1: बरं.
0: पण तरी जे पालक होते ते आमच्या बरोबर आले. ते म्हणाले आम्हाला काही काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवे, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
1: बरं.
0: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपणं आणि तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी, बाकी ग्राउंड नाही काही नाही, तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
1: बरं.
0: तिथे छान आम्हाला जागा मिळाली, तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
1: बरं.
0: तिथे आमची छान चालू होती जागा, पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
1: बरं.
0: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो, तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे. तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
1: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये तुमच्या मुलांचीही शाळा सुरू आहे.
0: हो हो.
1: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधीर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
0: माझ्या बरोबर ज्या छाया खताळ म्हणून आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून त्यांनी इन्स्टिट्यूट आहे, सध्या ती बंद झाली, पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी पण BEd केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूरमधून गेलेलं आहे शिक्षण. हा. आणि आता आम्ही तिघी मिळून आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
1: बरं.
0: हा. या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात.
1: अच्छा.
0: म्हणताना नुसतं टीचर असं नाही म्हणत. आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात. आम्हाला कधी टीचर आणि बाई असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत, आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळे. जे शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई.
1: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते. तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
0: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होतील वयोगटाची तर आमच्याकडे काही अट नसते. जेव्हा तुम्ही शाळेत घालाल, आम्ही तर वाट बघत असतो लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे 3.5 वर्षाचं मूल आलेलं आहे.
1: बरं.
0: अशी 2 मुलं आलेली आहेत की जी अगदी 3.5 वर्षाचे. आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
1: बरं.
0: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षाचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या बॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तर एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि 2 मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता पण माझ्या वर्गात एक मूल आहे ते 4 वर्षांचं आहे, तर दुसरी 2 मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं.
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशिरा घातलं, मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
0: आता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 10वी पास झालेली आहेत.
1: बरं.
0: आणि आतापर्यंत माझ्याकडे आता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं. आता एका वर्गात माझ्याकडे 3 मुलं आहेत.
1: बरं.
0: हा. त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 6 ते 7 मुलं देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत. थोडा डिफरन्स असतो तसा.
1: स्पेशल चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
0: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत.
1: हो.
0: पण कशा आहेत, IDची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत, आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं असे आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत. पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
1: बरं.
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझम मध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडिकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन

0: जायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा. आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती, उरवणून येत होती. ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची. कारण उरण पासून इथपर्यंत शाळाच नाहीये त्या म्हणाल्या. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो. त्या म्हणतात ताई शाळाच नाहीयेत कुठे, आहेत पण म्हणे सगळ्या या आयडीच्या मुलांच्या तिथे ही मुलं नुसतीच बसून म्हणे. अजून मग तो पण एक परिणाम
1: वेगळा.
0: आत्ता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता, आत्ता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची, तर ती बाई त्या 2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुला घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जो वेळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची आहे आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: हो हो, म्हणूनच हा प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारण आहेत का?
0: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारण अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखाद्या कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात. याच्यातून शक्यता जास्त असे, असं प्रत्येकालाच होईल असं नाही मी सांगते, पण तो एक पॉइंट असो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिले ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोर्सेप लागतो काही वेळेला, तर तो फोर्सेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वेनला वगैरे तो लागू शकतो. ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटर मध्ये ठेवलं जातं त्या ज्या UV रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
1: बर,
0: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ऍडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरस, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे की नाही ते कळतं. अजून सुद्धा आता जी आमच्याकडे बाई आलेली आहे तिला म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं, म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केल्या, सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
1: बरं,
0: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला.
1: म्हणजे काही शक्यता सांगता नाही,
0: सांगता येत नाही, तसं कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो.
1: होय,
0: काही कारण आहेत ती.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
0: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं. आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप कानात टोचतं किंवा काय, मग ते सारखं काढून टाकतात. मग ते आधी लावायची ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात, घरी जरी नाही लावलं तरी मग ते पालक सांगतात की ताई ओरडतील, शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते. मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे हे जोरात वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर. मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय.
1: त्यांना सवयच नाही ना?
0: नाही, सवयच नसते. मग त्याच्यापुढे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की त्याचे मोल्ड साफ ठेवत जा. त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा. तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं, जेव्हा तुम्ही वापरात नसाल तेव्हा ते सेल काढत जा. मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेवल असतात.
1: बरं,
0: एक असते आमची डिटेक्शन लेवल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं. त्याच्यात आम्हाला बरं वाटतं, अरे बापरे आणि आवाज आला. पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद, आम्ही सगळे एकमेकांना वगैरे सांगतो बघा त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवल मध्ये असतं की त्याला 2 किंवा 3 आवाज ऐकवायचे, मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या डफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपू याचा आवाज वेगळा आहे, मग आता तू ओळख मी पाठीमागून कोणता आवाज दिला ते.

0: मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं.
0: मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या. डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो. ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक माळू आणून देतो एका ट्रे मध्ये, त्या माळू मधून तू बोटो फिरव. का तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड. म्हणजे काय, पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात. डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो, आधी फळ्यावर सगळं. आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसेबल असली पाहिजेत बोर्ड वगैरे. त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळू हळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला. ज्याचे लेखन पूर्व किंवा वाचन पूर्व असे व्यवसाय म्हणतात, हसत खेळत हळूहळू हळू त्यांचा अभ्यास सुरू होतो तो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजा ना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू

0: पण खाली लावतो आणि तिथून हळूहळू हळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला, ज्याचे लेखन पूर्व किंवा वाचन पूर्व असे व्यवसाय म्हणतात. हसत खेळत हळूहळू हळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजा ना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं,
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात. ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की ह्या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाहीये. कोणाला फायद्याचं आहे? जे प्रोफाउंड असतात की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट फायद्याचं असतं, बाकी ज्यांना फायद्याचं नसतं ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्या नंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलो, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं गरजेचं,
0: ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं होतं. कारण त्या कॉक्लियन इम्प्लांट असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन पण झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू हळू आवाज वाढवला जातो, मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कॉक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आहे आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे, पुढे झालं तर ते फायद्याचं होत नाही.
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की
0: वाटत असतं, पण आता कसं आहे ना, आमच्याकडे एक मूल आलेलं आहे तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कॉक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याचं होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं,
0: थोडा तो म्हणे नाही माझी सासू म्हणते काही झाले तरी कॉक्लिअर इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला आहे,
1: ती भीती असेल.
0: हा, त्याच्यामुळे ती भीती आहे. म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही, कॉक्लिअर इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी, करा, पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंग शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना त्या भाषेचं ज्ञान देत. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची. हा, आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजतपणे आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं, त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तर मी त्यांना सांगले अरे अ बोलतो, तो अ कसा बोलणार, तो नुसतं तोंड हलवतो. मग आम्ही काय करतो, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्याकडे इथे असं काही जाणवलं ना, मग त्याला कळतं की अरे हा. आणि मग जेव्हा तो आवाज करतो ना, तेव्हा खूप त्यांचा चेहरा बघण्यासारखं असतो,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा. अरे हा, म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला. हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो, मला पण आता आवाज काढता यायला लागला.
1: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
0: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतं की पालकांना आवाज येतात, की पण काय होतं ना, ते मुलाशी त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं. त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतोय आईला कळत नाही, काहीतरी खणाखुणा करतात, मग नाहीच पालकांना समजलं तर पालक आम्हाला येऊन विचारतात, ताई काल शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता. मग आम्ही त्यांना सांगतो, अहो आता काही असतं ना, मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं, पण काहीतरी एक खुणा ठेवलेल्या असतात, असा हात केला म्हणजे ही मुलगी, हे आम्हाला माहीत असतं. मग आम्ही सांगतो अहो तो ना त्या मुलीबद्दल बोलत होता. त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात. हा, की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं, आम्ही पण त्यांना कुणाने सांगतो ह्या ह्या ताईंना बोलो, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे किंवा कोणत्या मुलाला बोलवायचं आहे. मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून, इव्हन

0: जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात, मूल लहान असू देत मोठं असू देत, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत, की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाहीतर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार.
1: त्याच्यामुळे
0: त्याच्यामुळे तुम्ही बसा, कसा आम्ही शिकवतो, काय वापरतो, हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
1: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
0: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो. पहिला त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो, ते बाहेर लवकर घेऊन जात नाही. मग कारण का म्हणे कोणतरी लोक बघतात, मग ते बरं वाटत नाही बघायला. तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका, तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे, तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत पण तरी आम्ही काय करतो ना, आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डन मध्ये खेळायला नेतो, जिथे नॉर्मल मुलं असतात, नॉर्मल लोक असतात. म्हटलं लोकांना पण बघू दे किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात, आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, ते त्यांच्या त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात. उलट तीच नॉर्मल मुले येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नको. आम्ही तिथे उभं राहतो, सांगतो काय झालं रे, अहो नाही मॅडम हे असे काय बोलतायत, हे असं का करतात, हे शाळेत जातात का? त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात. म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का, त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधिर दिन असतो तो साजरा करतो. आम्ही 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन असतो तो साजरा करतो. आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा शाळा आहेत. इवन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असं की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
1: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
0: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे. म्हणजे आता बघा पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो. आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो. मूल आपलं बोलत नाही, त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही म्हणून ते बोलत नाहीये, नाहीतर ते बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये. मग कोणतरी घरातलं सांगते की नाही त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले, त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन देते, असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात. मग त्यांना कळते अरे बापरे अजून बोलत नाही. मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो, तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का, त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे, तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो, तो एक काढा प्यायला जातो, मूल बोलायला लागेल, त्याच्यात पण काही दिवस जातात. असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात. मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतात की नाही अशा शाळा पण असतात, त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात. बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती. मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे ह्यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये, मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात. मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत, अशा शाळा आहेत आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतायत, किती मजा करतायत, किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये. पण त्याच्यानंतर ना आम्हाला 100% सपोर्ट मिळतो.
1: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं,
0: जास्त करून आईनी जागरूक राहिलंच पाहिजे. आई वडिलांनी
1: आपलं मूल केव्हा बोलतंय,
0: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू,
1: खूप वेळ जातो,
0: खूप वेळ जातो. मग काय होतं ना मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात, मग त्याच्या पुढे शिकवायचं त्यांना आवाजाची जाणीव देती, त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय, 10वीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटतं बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, हा 10वीत झाला, माझा अजून 10वीत गेला नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो. तसा
1: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ती कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही?
0: नाही आता सगळीच मुलं काय अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्स मध्ये अतिशय सुंदर होता, म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की तो सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. आता आम्ही पण त्याच्या

0: मालकानं सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती. म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तर पटापट पटापट बोर रोज चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार. मग आम्ही समजून घेते ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022 दहावी झाला. त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाल तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करायला लागला. तो कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्याच आठवड्यात द बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं. त्या तिथे त्या मुलाची 2 चित्र सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशन मध्ये ठेवली होती. आम्ही बघायला पण गेलो होतो. त्याला बरं वाटतं आम्ही अजूनही कुठे आलो ना, त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून. कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात, ताई असं असं झालं आज आणि तुम्ही भेटायला या बघायला या म्हणून. तर पालकांचा सपोर्ट असतं. असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातल्या कला वेगवेगळ्या असतात. पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटत. आज एवढी वर्ष झालेली तर आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतो.
1: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरवली जातात का जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करता?
0: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्हाला स्वरूपचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं. तिथे फोटोग्राफी होतो आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं.
1: बरं,
0: तर त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी. असं म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल.
1: हो, त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
0: खूप उपयुक्त आहेत. आता बघा, स्मार्टफोन आले हा, मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट जे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली, ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा, करोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंग वरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले. कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतो. भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 वाजता घेणार चालेल म्हणे. 9 वाजता सगळी मुलं येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मिटिंग मध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा, आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे. आता आम्ही काही काही उदाहरण देताना पिक्चर मधले हिरो वगैरे त्यांना आवडतात तर असं पटकन सांगितलं. शाहरुख खान, सलमान खान कळत नाही, चित्र दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांचे त्या पण खुणा ठरलेले असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे कोण. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो. आम्ही लॅपटॉप वरून त्यांना दाखवतो ते सगळं चित्र दाखवतो किंवा आपले प्राईम मिनिस्टर आहेत काय आहेत त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग तर त्यांना खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होता त्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो.
1: बरं,
0: त्यावेळी आम्हाला आधीच्या मुलांना बोलवायचं होतं. ती मुलं आली, त्यांना म्हणलं असं असं लोकेशन लागतंय, मी गुगल लोकेशन तुम्हाला या. त्या बरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं. तेवढी ती हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला. त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
1: मॅडम, 3 सहकारी मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं मिळून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केली. पण हे सगळं करत असताना आर्थिक गणित बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
0: आर्थिक गणित तर कठीणच असतं. आता काय, आमची ही सगळी भाडेतत्वावर आहे. आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःच काहीच नाही. कुठे मिळेल तेथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते. म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याच्या या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाही, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे नातेवाईक आहेत. आता माझी एक बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वी पर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही

0: चांगले लोक पण भेटतात. मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावे, कधी बॉल आणा, कधी असे छोटे छोटे छोटे खर्च खूप असतात आम्हाला, तर ते आम्ही त्या फी मधून चालवतो.
1: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये की जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहत आहेत, मावशी काका काकूंकडे राहत आहेत, त्यांनाही फी भरणं कधी कधी कठीण असतं, तर त्यांनाही मदत करणारे काही हात आहेत?
0: तर हात आहेत. आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची जरा स्टोरी म्हणजे कसं, तो त्याच्या आईला जवळजवळ 7 वर्षांनी झाला आणि ती ट्विन्स झाली. मुलं ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, तर त्या मुलाच्या मावशीनी सांगितलं की मी या मुलाला सांभाळीन, म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन, हे असं नाही, तिने एक मूल आणलं. त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्णबधीर आहे, याला ऐकायला कमी येतं, पण त्या मावशीने सोडलं नाही, मी या मुलाला सांभाळीन. पण त्यांना तो खर्च झेपणार नाही, त्यांची स्वतःची फॅमिली होती.

0: 3 दिवसाची असताना अडॉप्ट केलेलं आहे. आता त्यांची तर परिस्थिती नाही, त्याचीच मी म्हटलं की फी माझी बहीण भरते. ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे. तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना ती मुलं अभ्यासात खूप हुशार आहे. तर केवळ फी मिळत नाही किंवा हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत. त्या बाईला रोजचा येण्या जाण्याचा खर्च 100 रुपये असतो. तिच्याकडे कुठून आम्ही फी मागणार? आम्ही फीच मागत नाही. आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून, कारण आम्हाला तिची परिस्थिती बघूनच एवढं वाईट वाटतं. म्हटलं हिच्याकडे कोणत्या यांनी आपण फी मागायची? तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे, तेच खूप झालं.
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली 2 मुलं महापेला एक कंपनी आहे तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला.
1: बरं.
0: तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत. आता 11वी 12वी करतायत. काही मुलं 12वी झालेली आहेत, ती बीकॉम करतायत.
1: पुढे आता वेगळ्या पदावर
0: जातील. आता ते सिवूडला कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
1: बरं.
0: ते 11वी 12वी तिथे करतात. 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे, तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेत आहेत ती मुलं आता.
1: मॅडम, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहे?
0: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना जांजे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच. चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 1 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.
1: सुनो, आजकल ये क्या हर रोज तुम रेडियो सुनती रहती हो, पढ़ाई लिखाई नहीं करती क्या? घड़ी देखो जरा, 3 बज रहे हैं 3.
2: वो क्या है ना कि आजकल मैं हर रोज दिन में 3 बजे सुनती हूँ सखी सहेली.
1: सखी सहेली?
2: हाँ, हर रोज 2 सखियाँ 3 बजे बड़ी मजेदार बातें करती हैं. और तो और, पढ़ाई, करियर, इंटरनेट, सोशल मीडिया और दुनिया भर की दिलचस्प जानकारियाँ भी देती हैं.
1: अच्छा, तो मुझे भी बताना जरा, मैं भी सुनूंगा सखी सहेली.
2: हाँ हाँ, क्यों नहीं, सखियाँ ही नहीं सखा भी सुनते हैं सोमवार से शुक्रवार दोपहर 3 बजे
3: सखी सहेली.
4: यह है विविध भारती, सुरीला सफर लेकर हाजिर होते हैं बस कुछ ही पलों में.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा। इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा। तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार। आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सु मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉक्टर जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात। तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले।
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important.

क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल, असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सु मोतेगी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ वेत्री कळगममध्ये प्रवेश केला आहे. चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अंबासमुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बस सेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे, तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर DCGA अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं DCGA म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही DCGA दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. IPL क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ IPL 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा, 3 जणांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. IPL क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

एफ एम बँड 101.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी दुपारचे 3 वाजता आहेत. प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार

मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात, तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल, असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलवलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 ला तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे, त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

0: जिल्ह्यात अलीकडे झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12 दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्या व्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: .5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: हमारे पास बहुत सारे चीजें आ गई. खत आ गए कहना चाहिए. तेरा खत लेके सदम तो ये कहना चाहिए. हमारे पास हमारे श्रोताओं के बहुत सारे
5: आ गए हैं.
4: खत आ चुके हैं और इस विषय पर भी आ गए कि अच्छे काम की शुरुआत खुद से करें. तो क्या है कि मंदाग्नि जी, समाज को बेहतर बनाने की बात हर व्यक्ति करता है, लेकिन हम चाहते हैं कि लोग ईमानदार बने, अपने वातावरण को स्वच्छ रखें, रिश्तों में भी प्रेम उनके बना रहे और हर जगह शांति और सहयोग दिखाई दे. लेकिन अक्सर हम ये भूल जाते हैं ना कि किसी भी अच्छे बदलाव की शुरुआत दूसरों से नहीं बल्कि स्वयं से होती है. अगर हम किसी से अच्छा करवाना चाहते हैं तो हमें खुद अच्छा करने के बारे में पहले सोचना चाहिए. यदि हर व्यक्ति अपने व्यवहार, सोच और कर्म को सुधारने का प्रयास करे तो पूरा समाज अपने आप बेहतर बन सकता है. इसलिए कहा जाता है अच्छे काम की शुरुआत खुद से करें. यानी अगर कुछ कोई किसी के अंदर क्वालिटी है, गुण है, वो अच्छा करना चाहता है तो आप उसको एक अवसर जरूर दें, उसको देखें कि वो कितना अच्छा कर सकता है.
5: बिल्कुल. ये तो आपने कही मंजरी बात की दूसरा आप पर नजर लगाए हुए है कि भाई आपको हम मौका दें. लेकिन सबसे बड़ी बात यह है कि स्वयं में भी बदलाव करना बहुत जरूरी है. अभी क्यों जरूरी है? क्योंकि हम समाज का ये

सखी सहेली कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक।

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 MHz वर. श्रोत्यांनो, सायंकाळचे 5 वाजता आहेत. शुभ संध्या. ठळक मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणांची प्रतीक्षा.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉक्टर जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे। आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला। त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल। तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे। राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं। याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे। हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल। या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 479 अंकांची घसरण झाली आणि तो 76,010 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 118 अंकांची घसरण नोंदवत 23,914 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण।
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर विविध

0: और अर्थशास्त्री डॉक्टर शमिका रवि को इस समिति का सदस्य नियुक्त किया गया है। गृह मंत्रालय में संयुक्त सचिव इस समिति में सदस्य सचिव के रूप में कार्य करेंगे। गृह मंत्री अमित शाह ने आज राजस्थान में भारत पाकिस्तान अंतर्राष्ट्रीय सीमा पर स्थित सांचू सीमा चौकी का दौरा किया। उन्होंने इस क्षेत्र में तैनात सीमा सुरक्षा बल BSF के जवानों से बातचीत की और देश की सीमाओं की रक्षा के प्रति उनके समर्पण की सराहना की। इस दौरान गृह मंत्री ने राज्य के सीमावर्ती क्षेत्रों के लिए वाइब्रेंट विलेज प्रोग्राम के दूसरे चरण की भी शुरुआत की। बीजू जनता दल के पूर्व राज्यसभा सांसद देवाशीष सामंत राय भारतीय जनता पार्टी में शामिल हो गए हैं। उन्हें नई दिल्ली स्थित पार्टी मुख्यालय में भाजपा के महासचिव अरुण सिंह और उड़ीसा के प्रदेश अध्यक्ष मनमोहन सामल सहित वरिष्ठ नेताओं की मौजूदगी में पार्टी में शामिल किया गया। देश के प्रमुख शेयर सूचकांक आज लगभग आधा प्रतिशत की गिरावट के साथ बंद हुए। सेंसेक्स 419 अंक गिरकर 76,010 पर बंद हुआ। निफ्टी 118 अंक गिरकर 23,914 पर आ गया। IPL क्रिकेट में आज पहले क्वालिफायर में मौजूदा चैंपियन रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु का सामना गुजरात टाइटन से होगा। ये मुकाबला धर्मशाला में शाम 7:30 बजे से खेला जाएगा। रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने नरेंद्र मोदी सरकार के आज 12 वर्ष पूरे होने पर इसे भारत की सभ्यता और विकास यात्रा का बदलाव लाने वाला दौर बताया। उन्होंने सोशल मीडिया पर ये जानकारी दी। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीच हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभागाकडून संयुक्त कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा। नवीन नागपूर आणि बाह्य वळण रस्त्यांसाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात विरोधी पक्षांचं नागपूरसह ठिकठिकाणी आंदोलन। भाजपनं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप। आणि सॅशे या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे संपूर्ण देशात आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार। आता सविस्तर बातम्या। राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। त्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभागाकडून संयुक्त कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। राज्यातील पेट्रोलच्या मागणीत सरासरीपेक्षा 23% वाढ झाली असून डिझेलच्या मागणीत 52% वाढ झाली आहे। हा वाढीव मागणीचा ही पुरवठा केला जात असला तरी त्यामुळे टंचाई सदृश स्थिती निर्माण होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान कांद्याच्या प्रश्नासंदर्भात महायुतीचं सरकार संवेदनशील असून या प्रश्नावर दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या दृष्टीनं उद्या नवी दिल्लीत केंद्र सरकारसोबत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यासाठी सरकारनं बाजारात हस्तक्षेप सुरू केला असून कांद्याला 3 रुपये भाव वाढवून तो 15 रुपये केला आहे। मात्र कांदा प्रश्नावर विरोधकांकडून विनाकारण राजकारण केलं जात असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन आज 12 वर्ष पूर्ण होत आहे। ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं। या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलंय। नवीन नागपूर आणि नवीन बाह्य वळण रस्त्यांसाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। मौजे गोधनी आणि मौजे लाडगाव रिठी तालुका हिंगणा इथं खासगी जमीन नवीन नागपूर आणि नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी वाटाघाटीनं थेट खरेदी करावी लागणार आहे। या व्यवहारातील नोंदणी शुल्क देखील माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे। याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली असून त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणे मान्यता देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात नागपुरात सायकल रॅली काढून आंदोलन केलं।

0: माजी मंत्री अनिल देशमुख आणि शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनिल देशमुख यांनी इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून भाजीपाला धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याचा आरोप केला. तसंच शेती हंगामात डिझेलची टंचाई निर्माण झाल्यानं कृषी कामांवर परिणाम होत असल्याचं सांगत राज्य सरकारनं इंधनावरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली. कांद्याला सध्या प्रति क्विंटल 200 ते 300 रुपये एवढा कमी भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकारच जबाबदार आहे असा आरोप करत शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमी भाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. कांद्याला 3000 रुपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली इथं महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. यावेळी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं. यवतमाळ इथं काँग्रेसतर्फे इंधन तुटवडा, डीएपी युरिया खतांची टंचाई, पीक विमा आणि खंडित वीज पुरवठ्याच्या प्रश्नांवर ट्रॅक्टर डबकी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खत टंचाई, बोगस बियाणं, कीटकनाशकं आणि वाढत्या इंधन दरांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मोर्चात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. दरम्यान यवतमाळमध्ये खरीप हंगामात कृषी यंत्राद्वारे शेत मशागतीची लगबग सुरू असून त्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता लक्षात घेता जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या इंधन टाकीसह 40 लिटरच्या कॅनमध्ये डिझेल वितरित करण्याचे आदेश जारी केले आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं पत्रकार परिषद भाजपवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा आरोप केलाय. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचा दावा करत संबंधितांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात. आणि मी 100% सांगतो त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे आणि हे पैशांनी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे. आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत ज्यावेळेस निर्णय होईल आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू. कारण पक्षाचा व्हीप जुंगारून जर काय पाऊल उचलत असतील तर ते अपात्र ठरू शकतात.
0: भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होत असली तरी सर्व जागांबाबत एकत्रित निर्णय व्हावा अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी वडेट्टीवार यांनी कांदा उत्पादक शेतकरी, कर्जमाफी आणि वाढती महागाई या मुद्द्यांवरूनही राज्य सरकारवर टीका केली. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दूरसंचार विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि सी डॉट यांच्या सहकार्यानं देशभरात मोबाईल आधारित आपत्ती इशारा प्रणाली अधिक सक्षम करण्याचं काम सुरू आहे. सॅशे या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे सध्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SMS आणि सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. देशभरात या प्रणालीच्या कार्यक्षमतेची चाचणी सुरू असून नागरिकांना हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमधले चाचणी संदेश प्राप्त होऊ शकतात. हे संदेश केवळ प्रणाली पडताळणीसाठी असून नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावं असं आवाहन दूरसंचार विभागानं केलंय. येत्या काही तासांसाठी भंडारा, नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. नागरिकांनी खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट कायम असून दुपारी 2:30 वाजता चंद्रपूर आणि गडचिरोली इथं सर्वाधिक 46.2 दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा आणि ब्रह्मपुरी इथं 46 अंश तर नागपुरात 43.6 दशांश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. अकोला आणि अमरावती इथं 43.2, गोंदिया इथं 43.4 तर बुलढाण्यात 39.6 दशांश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथं कडक उन्हामुळे सुमारे 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 22 मे रोजी तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा

प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केलाय. विषाणूजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी मृत वटवाघळांना खड्डा करून पुरण्यात आलाय. चंद्रपूर मनपा आरोग्य विभागानं अवैध गर्भलिंग निदान केंद्राविरोधात नागरिकांना माहिती देण्याचं आवाहन केलं असून माहिती देणाऱ्या व्यक्ती आणि डिकॉय ऑपरेशनमध्ये सहभागी गर्भवती महिलेला प्रत्येकी 1 लाख रुपयांचं शासकीय बक्षीस जाहीर करण्यात आलंय. याशिवाय चंद्रपूर मनपातर्फे 25,000 रुपयांचं अतिरिक्त बक्षीस दिलं जाणार आहे. नागरिकांनी अवैध केंद्राची माहिती टोल फ्री क्रमांक 104 किंवा 1800-233-4475 मनपा हेल्पलाईन 1800-25-74010 व्हॉट्सअप क्रमांक 8530-000-6063 किंवा आमची मुलगी या संकेतस्थळावर द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभागाकडून संयुक्त कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. नवीन नागपूर आणि बाह्य वळण रस्त्यांसाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात विरोधी पक्षांचं नागपूरसह ठिकठिकाणी आंदोलन. भाजपनं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आणि सॅशी या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे संपूर्ण देशात आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉक्टर जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. त्यामुळं हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनेल, इलेक्ट्रिक स्टील, पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी

0: गोष्टी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिक मधल्या कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: करू या वेगी
1: विसरू नका येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येते तुमच्याच महसूल मंडळात।
2: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे। धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल। गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे। केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल। वाढती महागाई इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला। महागाई आणि इंधन दरवाढीमुळे जनतेचं कंबरडं मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली। या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे। मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते। काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे। त्या व्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे। विविध कागदपत्र पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे। धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं। ते

68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 दशांश इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे ठीक 8:50 झाले आहेत. जाहिरात प्रसारणानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय। कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमी भावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको। कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू। आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉक्टर जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात, असं जयशंकर म्हणाले।
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल, असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले। होर्मुसच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली। या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं। या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवाद विरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली, असं नायडू यांनी सांगितलं। प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली। ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे। या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे। तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे। या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे।

0: सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1 बाद 86 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकी रेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन झी यी यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या शास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ञ डॉक्टर शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल.

ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.